श्रोते हो, पहाटेची ठीक 5:33 होत आहेत आणि 107.1 MHz तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे वंदन आणि मी आहे तुमच्या सोबत तुमचाच भूषण. मंडळी, कौटुंबिक म्हणजेच रक्ताची नाती ही परमेश्वराची देण असते असं मानलं तरी व्यावहारिक किंवा बाहेरची नाती ही आपण निर्माण केलेली असतात आणि ती सुद्धा धन द्रव्यापेक्षा कमी नसतात, बरं का? कारण भावनांनी बनलेली आणि पिढ्यांपिढ्यापासून जोडल्या गेलेल्या कौटुंबिक नात्यांना व्यवहारात मर्यादा येऊ शकतात. पण वेळप्रसंगी उभी राहणारी, व्यावहारिक वाटली तरी जगण्यासाठी गरजेची वाटणारी ही नातीसुद्धा बहुमोलाची असतात. यातली एक गंमत म्हणजे कौटुंबिक नाती ही कधीच व्यावहारिक बनू शकत नाहीत आणि व्यावहारिक नात्यांमध्ये तो कौटुंबिक जिव्हाळा, त्या भावना कधी उतरू शकत नाहीत. थोडक्यात काय, तर दोनही नात्यांची योग्य सांगड घातली गेली तर नक्कीच आपलं जीवन अधिक फुलेल, सुखकर होईल, आनंदी होईल.

पहाटेची ठीक 5:43 होत आहेत मंडळी. ज्याच्यावर आपल्याला क्रोध येतो किंवा राग येतो त्याच्यापेक्षा तो ज्याला येतो त्याची जास्त हानी होते. एखाद्याबद्दल प्रचंड राग येणं म्हणजे शारीरिकदृष्ट्या मेंदूपासून ते आपल्या रक्तवाहिन्यांपर्यंत धमन्यांमधील रक्तपुरवठा हा जलद गतीने होणं, परिणामी कमी जास्त रक्तदाबाला आमंत्रण किंवा अस्थिर मनस्थिती. थोडक्यात ज्याच्यावर आपण कोणत्याही कारणाने रागावतो त्याच्यापेक्षा जास्त शारीरिक आणि मानसिक हानी ही आपलीच म्हणजे रागावणाऱ्या व्यक्तीचीच होत असते. त्यामुळे शक्यतो राग, संताप, चिडचिड, क्रोधापासून नेहमी दूर रहा. संताप आलाच तर तो शमवण्याच्या मार्गांपैकी मौन किंवा मनात अंक मोजणं यापैकी कोणता एक मार्ग अवलंबवा आणि शांत व्हा, शांत रहा, क्रोधविरहित हसतमुख जीवन अनुभवा आणि त्याचे परिणाम, सकारात्मक परिणाम आपल्या मनावर, आपल्या जीवनावर, आपल्या शरीरावर कसे होत आहेत त्याचीही प्रचिती नक्की घ्या.

श्रोते हो, 5:56 होत आहेत आणि आता मात्र वेळ झाली आजच्या आपल्या वंदन या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची. 6 ऐकणार आहोत हिंदीतलं बातमीपत्र, हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल, ते आम्ही सहक्षेपित करू. 6:05 आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या रेनबो फंड या कार्यक्रमात तुमच्या सहभागासह. वंदन कार्यक्रमातले विचार आणि भक्तिगीतं मनापासून आवडल्याचे तुमच्या सगळ्यांचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असाच संवाद, अशाच प्रतिक्रिया आणि अशाच तुमच्या ज्या भावना असतील त्या FM रेनबोपर्यंत पोहोचत राहा. या सदिच्छेसह मी तुमचाच भूषण वंदन या कार्यक्रमातून निरोप घेतो आहे. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स.
1: सुप्रभात, दिवसाची छान सुरुवात. नमस्कार श्रोते हो, 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आज 27 जून, वार शनिवार, सकाळचे 6:05 होत आहेत आणि आपल्या रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात मी आहे तुमच्या सोबत, तुमचाच भूषण. गाववाल्यानो नमस्कार. कार्यक्रमाची सुरुवात आपण नांदीने करूया.

आणि आता जाणून घेऊयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे नोंद झालेल्या हवामान वृत्तानुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात आकाश हे ढगाळलेलं होतं. कमाल तापमानाची नोंद कुलाबा येथे 32 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 34 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. किमान तापमानाची नोंद कुलाबा येथे 26 आणि सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आली. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 95% नोंदवण्यात आली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे. कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई शहर आणि उपनगरात अंशतः ढगाळलेलं वातावरण राहील आणि हलक्या सरीच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रासह गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना 30 जूनपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आणि मंडळी, आजच्या आपल्या रेनबो मंडेच्या पहिल्या टप्प्यात आपण एक कोडो तुम्हाला विचारणार आहोत, एक प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत, तर त्यासाठी सज्ज व्हा. आणि दूरध्वनी क्रमांक मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, व्हॉट्सअप क्रमांक सुद्धा सांगणार आहे. त्यामुळे प्रश्न काय असणार आहे किंवा आजच्या ह्याच्यातली कोडं काय असणार आहे, थोडा वेळ प्रतीक्षा करा, तोपर्यंत त्या गाण्याचा आस्वाद घेऊया.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4149 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाईफ, मान मोड काम, इथे नो आराम. सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkanti khas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: सगळ्या गावालांना पुन्हा एकदा नमस्कार तुमच्या भूषणचा. आणि आता प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, पण त्यापूर्वी ज्यांच्याकडे दूरध्वनी क्रमांक नाही त्यांनी नोंदवून घ्या बरं. आपला दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4132 आणि दुसरा दूरध्वनी क्रमांक आहे 4515-4133. पुन्हा एकदा सांगतो, 4515-4132 आणि 4515-4133. आणि आपला व्हॉट्सअप मेसेज क्रमांक आहे 8657-66-1071. 86-57-66-10-71. आणि लँडलाईन क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 4515-4132-4515-4133 आणि आपला STD कोड आहे 022. तेव्हा ज्यांना ज्यांना शक्य आहे, ज्यांना ज्यांना उत्तर माहिती आहे, त्यांनी उत्तर नक्की सांगा. आणि प्रश्न असणार आहे तो एका झाडाविषयी. काय बरं प्रश्न असणार आहे, थोडीशी प्रतीक्षा.

तर मंडळी, आता मात्र सज्ज व्हा उत्तर द्यायला. आणि आजचा प्रश्न तुम्हाला विचारतो, आता झाडांच्या म्हणजे सहसा आपण सगळीकडे पाहतो तो हिरवागार असा निसर्ग झालेला आहे, तेव्हा झाडांच्या पानांचा रंग हिरवागार असतो, पण एक असं वेगळं आणि अनोखं झाड आहे की एका झाडाच्या पानांचा वरचा भाग हा हिरव्यागार रंगाचा असतो, तर त्याच्या मागचा भाग हा चंदेरी रंगाचा असतो. म्हणजे झाडाचं असं एक पान की ज्याचा वरचा भाग हिरवागार आहे आणि त्याचा पाठचा भाग हा चंदेरी रंगाचा आहे. तर हे झाड कोणतं, या झाडाचं नाव काय, हे तुम्ही मला सांगायचं आहे.

तर मंडळी, तुमच्यापैकी बरेच जण उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत, त्याची नोंद आम्ही घेतोय. आणि काही जण कदाचित सर्च करत असतील, सल्लामसलत करत असतील, काही जण पुन्हा एकदा प्रश्न विचारा असं म्हणून त्यांनी विनंती केलेली आहे. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा त्यांच्यासाठी सांगूया की आपण प्रश्न विचारलाय की असं एक झाड तुम्ही मला सांगायचं आहे की या झाडाच्या पानांचा वरचा भाग हा हिरव्यागार रंगाचा असतो आणि त्या पानाच्या मागचा भाग हा पूर्ण चंदेरी रंगाचा असतो. हे झाड कोणतं आहे, या झाडाचं नाव काय हे तुम्ही मला सांगणार आहात. मराठीतनं छान दोन नावं आहेत त्याला, एका झाडाची नावं दोन आहेत, त्यापैकी कुठले एक जरी सांगितलं तरीसुद्धा चालणार आहे. बघा प्रयत्न करून.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: आणि मंडळी, आज दिनविशेषमध्ये काही खास व्यक्तिमत्वांविषयी आपण बोलणार आहोत. आज अमेरिकेतल्या हेलन केलर यांचा जन्मदिवस आहे. तुमच्यापैकी अनेकांना कदाचित हे नाव माहीत नसणार, पण त्या आहेत एक खास असं व्यक्तिमत्व. अंध मुकबधीर असूनही पदवी मिळवलेल्या त्या पहिल्या व्यक्ती होत्या. त्यांचं व्यक्तिमत्व हे साऱ्या जगासाठी प्रेरणादायी होतं. हेलन केलर या लेखिका, सार्वजनिक वक्त्या, मताधिकारवादी आणि नागरी हक्क नेत्या होत्या, ज्यांनी कमी शक्ती असलेल्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अथकपणे लढा दिला. त्या 2 वर्षांच्या होत्या ना तेव्हा त्यांना एक गंभीर आजार झाला, त्यामुळे त्यांना बहिरेपण आणि अंधत्व आलं. केलर यांच्या आईने अखेरीस अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांची मदत घेतली, जे कर्णबधीर मुलांसोबतच्या त्यांच्या कार्यासाठी ओळखले जात होते. अखेरीस केलर पार्किन स्कूल ऑफ द ब्लाइंडमध्ये पोहोचल्या, जिथे त्यांची आयुष्यभराची शिक्षिका ॲन सुलिवन यांच्याशी त्यांची भेट झाली. सुलिवन यांनी त्यांना त्यांच्या तळहातावर खुणांच्या भाषेत शब्द लिहून शिकवलं, तयार केलं. 1 वर्षानंतर केलर ब्रेल लिपी वाचायला लागल्या. केलरने हार्वर्ड विद्यापीठाच्या रॅटफ्लिक कॉलेजमधून त्यानंतर अत्यंत प्रयत्नपूर्वक अशी पदवी प्राप्त केली. बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळवणाऱ्या त्या पहिल्या कर्णबधीर व्यक्ती होत्या.

आपण बोलत होतो ते हेलन केलर यांच्याविषयी आणि त्यांच्या अथक अशा प्रवासाविषयी. आपल्या जीवनकाळात त्यांनी शेकडो निबंध आणि भाषणं तसंच 14 पुस्तकं लिहिली. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी द स्टोरी ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र प्रकाशित केलं. या पुस्तकावर आधारित पहिल्यांदा एक नाटक आणि त्यानंतर द मिरॅकल वर्कर नावाचा चित्रपटसुद्धा आला होता. स्वतःच्या संशोधनातून केलर यांच्या लक्षात आलं की अंधत्व आणि इतर अपंगत्व हे बहुतेक वेळेला गरिबी आणि शोषणाचा परिणाम असतात. अंधत्व आणि कुपोषणाच्या कारणांशी लढण्याच्या प्रयत्नात त्यांनी हेलन केलर इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना केली. हेलन केलर यांनी एक लेखिका आणि सार्वजनिक वक्त्या म्हणून जगभर प्रवास केला. त्या अपंग व्यक्तींच्या समर्थक म्हणून ओळखल्या गेल्या. त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या जीवन प्रवासाला विनम्र अभिवादन.

आणि बऱ्याच जणांनी उत्तरं दिलेली आहेत, त्यापैकी बरोबर उत्तरं दिले त्यांची आपण नावं नक्की सांगणार आहोत. सुवर्णा कुलकर्णी, वैष्णवी कुठले, स्मिता लिंगे, वीणा नाडकर्णी, सीमा भट, शिल्पा तोडणकर, माधव वाघ, दत्तात्रय आडत, रवींद्र कुडाळकर, राहुल रेणावीकर या सगळ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. अजूनही प्रतीक्षा आहे तुमच्या उत्तरांची. आणि आणखीनही काही श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांचीसुद्धा दोन आपण नक्की घेणार आहोत. तोपर्यंत या गाण्याचा आस्वाद घेऊया, साधना सरगम यांच्या स्वरातलं गीत.

0: Swahili FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: 6:51 होता है आणि रेनबो फंडेच्या पहिल्या टप्प्यात मी आहे तुमच्या सोबत. तुमचा जगावाला भूषण आणि तुम्हा सगळ्यांना मी प्रश्न विचारला होता त्याची उत्तरं ज्यांनी बरोबर दिली त्यांची नावं आपण सांगूया. अरुण सोमवंशी, श्रीकांत गोखले, नागेश राहिरकर, रवींद्र गोसावी, नम्रता सावंत, रुपाली भगत, विवेक आणि स्मिता नेवाळकर, नीलांबरी कुलकर्णी, श्रीपाद जोशी यांनी बरोबर उत्तर दिली आहेत. काही जणांनी सांगितलं की प्रश्न नीटसा कळला नाही, ठीक आहे आपण पुन्हा एकदा सांगूया. पण आता मात्र ही शेवटची संधी असणार आहे. प्रश्न आहे, एका झाडाच्या पानांचा वरचा भाग हा हिरव्यागार रंगाचा तर त्याच्या मागचा भाग हा चंदेरी रंगाचा असतो, हे झाड कोणतं, या झाडाचं नाव काय, हे तुम्ही मला सांगणार आहात.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: दिनविशेषमध्ये आज आपण आणखीन एका खास व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहोत, ते म्हणजे मराठ्यांचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचा स्मृतिदिन आहे. धनाजी जाधव रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल संताजी धनाजी, त्यापैकीचे धनाजी. संताजी घोरपडे यांच्या मृत्यूनंतर मोगलांविरुद्ध यशस्वीपणे लढा देण्याचं जे श्रेय आहे ते सेनापती धनाजीराव जाधव यांचं. छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी मोगल फौजांशी अनेक धावपळीच्या लढाया केल्या आणि मोगल सरदारांना आपल्यामागे मोठी पायपीट करायला भाग पाडलं. त्यानंतर महाराणी ताराबाई सरकार यांच्या कार्यकाळात गुजरातमधील बडोद्यापासून ते अगदी धारवाड कारवारपर्यंत आपल्या लष्करी मोहिमा चालवल्या, अनेक मोगल शहरं मारली, इतकंच काय खुद्द बादशाहच्या छावणीवर सुद्धा त्यांनी हल्ले चढवले. धनाजीराव जाधव यांच्या उपक्रमामुळे बादशाह इतका हवालदिल झाला होता की त्याने धनाजीराव यांच्याशी लढणाऱ्या सरदारांचं रक्षण व्हावं म्हणून त्यांना खास ताईत पाठवून द्याली. तसंच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडातही सेनापती धनाजीराव यांनी महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावली आणि ही कामगिरी बजावतानाच 27 जून 1708 त्यांचं निधन झालं. तब्बल 5 छत्रपतींच्या कारकिर्दीत आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दीगिरीने मोगल सैन्याला सळो की पळो करून सोडणाऱ्या सरसेनापती धनाजीराव जाधव यांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

0: तुला घाल दिल आगी दून ताऊन सुलाखुनी तीट लावण्या काजळ देईल रयतही अंधाराचे घेऊन
1: बाल शिवाजी।

पाठीशी असतील मावळे, अंगावर खेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखाविन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तील डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे शत्रू।

आणि आता वेळ झाली आजच्या प्रश्नाचं उत्तर सांगण्याची. आणि शेवटच्या टप्प्यात ज्यांनी योग्य उत्तर दिले ते आहेत अभिषेक परचुरे, गोरवी आणि मंगेश भगत, इरा सुलभा शाहबाज, आशा सोनवणे, रुपाली भगत, नंदकुमार पाटील, विजय देवारे, अविनाश तारे, रुचिरा नायक आणि गोपाळ मेडेकर. आणखी काही श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिली होती पण त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं नाही. आपला प्रश्न होता एका झाडाच्या पानांचा वरचा भाग हा हिरव्यागा रंगाचा तर मागचा भाग हा चंदेरी रंगाचा असतो, हे झाड कोणतं, या अनोख्या झाडाचं नाव काय. उत्तर मी आधीच प्रश्न विचारला होता पहिल्यांदा तेव्हा तुम्हाला सांगितलं होतं की याची दोन नावं आहेत आणि पहिलं त्याचं उत्तर आहे ते म्हणजे सिल्वर ओक. बरोबर उत्तर अनेकांनी दिलेलं आहे, अनेकांनी प्रयत्न केला आणि अनेक झाडांची नावं सांगितलीत. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न केलात काही हरकत नाही. पण त्याचबरोबर आणखीन एक असं झाड आहे की ज्या झाडाच्या पानांचा एक भाग हिरवा आणि एक भाग हा सिल्वर किंवा चंदेरी असतो, या झाडाचं नाव आहे कनक चंपा. होय, हे अनोखं आणि वेगळं नाव असणारं झाड आहे. पण या झाडाविषयी आणखीन आपण माहिती सांगतो तुम्हाला की आकाराने मोठ्या असलेल्या या झाडाचं मूळ स्थान आहे भारत, म्यानमार, आग्नेय आशिया. कनक चंपा या सदाहरित वृक्षाची साल गडद राखी रंगाची आणि खरखरीत असते आणि याची साधी पानं आहेत ना खूप रुंद आणि अनियमित आकाराची असतात. पानांचा वरचा पृष्ठभाग हा चमकदार हिरवा तर त्याच्या मागचा भाग हा सिल्वर अर्थात चंदेरी रंगाचा तसंच मऊ लव असणारा असतो. कनक चंपाची शुभ्र सफेद लांब पाकळ्यांची मोठाली फुलं ही अतिशय सुवासिक असतात. जानेवारी ते मार्च दरम्यान हे झाड फुलांनी बहरतं. रात्री फुलणाऱ्या फुलांचं परागीभवन हे वटवागळं आणि पतंगांच्या मार्फत होतं. पंचमुखी टणक फळावर खरखरीत तपकिरी रंगाचे केस असतात आणि या फळांमध्ये चपट्या बिया असतात. कनक चंपाची पानं ही द्रोण पत्रावळी बनवण्यासाठी सुद्धा वापरतात. याचं लाकूड आहे ना हे टिकाऊ असतं. पानांचा वरचा रंग हिरवा आणि मागचा रंग चंदेरी असं वैशिष्ट्यपूर्ण पान असलेलं कनक चंपाचं झाड तुमच्यापैकी काही जणांनी नक्की बघितलं असेल किंवा ज्यांना बघायची इच्छा असेल त्यांनी रानावनात जा, निसर्गात जा, आपल्या गावाला जा आणि जरूर पहा कनक चंपा. बरं, ग्रामीण भाषेत अर्थात गावच्या भाषेत याचं आणखीन एक नाव आहे ते म्हणजे मुचकुंद. होय, तर या नावाने सुद्धा हे परिचित आहे. काही जणांना तेही नाव माहिती आहे. ज्यांनी सगळ्यांनी उत्तरं योग्य दिली त्या सगळ्यांचं अभिनंदन. ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं सुद्धा कौतुक. तेव्हा सिल्वर ओक म्हणा किंवा कनक चंपा हे वेगळं झाड म्हणजे सिल्वर ओक बऱ्याच जणांना माहितीच आहे पण त्याचबरोबर कनक चंपा या अनोख्या आणि वेगळ्या झाडाची सुद्धा माहिती आपण घेतली आणि त्याविषयी बोललो.

0: पुणे पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आता सविस्तर बातम्या. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारतानं त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अंमली पदार्थ हे देशाच्या सुरक्षेला, सामाजिक स्थैर्याला आणि अर्थव्यवस्थेला आणि विशेषतः युवा पिढीला गंभीर धोका पोचवत असल्याचं त्यांनी सांगितलं. नवी दिल्लीत नॉर्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीत बोलताना त्यांनी अंमली पदार्थांविरोधातील लढा पुढील 3 वर्षात निर्णायक टप्प्यावर पोचेल असा विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत सर्व यंत्रणा आणि नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले,
1: मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जी. ये लड़ाई कोई एक विभाग, कोई एक राज्य, कोई एक सरकार, कोई एक व्यक्ति लड़ ही नहीं सकते. इसके लिए सभी सरकारों को एक साथ एक मंच पर आना होगा और सभी सरकारों में सभी विभागों को एक मंच पर आना होगा.
0: या बैठकीत भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा गृहमंत्र्यांनी मांडला. तसंच तस्करी रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टल्सची माहिती देत सर्व राज्यांनी माहितीची त्वरित देवाणघेवाण करण्याचे निर्देश दिले. अंमली पदार्थांविरुद्धच्या लढ्यात कार्यरत असणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांचं शाह यांनी कौतुक केलं. अंमली पदार्थ विरोधी दिन काल पाळण्यात आला.
2: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारले असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानवी विकास संस्थेच्या वतीनं पुण्यात आयोजित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्तेनं पात्र ठरूनही जागा कमी असल्यामुळे नोकरी न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी निपुण सेतू उपक्रम सुरू करण्यात येणार असून अशा विद्यार्थ्यांना खासगी क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसंच त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्चही राज्य शासन उचलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेती क्षेत्रातही राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित महाविस्तार ॲप सुरू केला असून सुमारे 50 लाख शेतकरी त्याचा वापर करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. मराठा समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचवण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री

0: म्हणाले,
1: समाज आणि आपण सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि छत्रपतींनी कधी मावळ्यांमध्ये भेदभाव केला नाही. कुठलाही समाज मागे राहिला तरी देखील आपला जो महाराष्ट्र धर्म आहे त्या धर्माचं पालन आणि छत्रपती शिवरायांनी जी शिकवण आपल्याला दिली त्या शिकवणीचं पालन आपण करू शकणार नाही. आणि म्हणून या निमित्ताने मी निश्चितपणे आश्वस्त करतो, या ज्या सगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत आणि मराठा समाजातला हा जो मागे राहिलेला सगळा वर्ग आहे ज्याला खऱ्या अर्थानं आर्थिक आणि शैक्षणिक अशा पद्धतीनं मदतीची आवश्यकता आहे त्याच्या पाठीशी महाराष्ट्राचं सरकार आणि आम्ही सगळे अत्यंत खंबीरपणे या ठिकाणी उभे राहू हा विश्वास मी आपल्याला देतो.
0: सारथी ही सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. संस्थेच्या उभारणी आणि बळकटीकरणामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विशेष योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, त्यांच्या युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा संगणकाधारित म्हणजेच CBT पद्धतीनं घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी दिली. परीक्षांमधील विलंब कमी करून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोगानं व्यापक सुधारणा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आयोगानं पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन केलं आहे. CBT पद्धतीमुळं परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, जलद आणि कालबद्ध होईल तसंच भरती प्रक्रियेतील विलंब मोठ्या प्रमाणात कमी होऊन उमेदवारांना दिलासा मिळेल असा विश्वास भीमनवार यांनी व्यक्त केला. CBT पद्धतीचा निर्णय केवळ पूर्वपरीक्षांसाठी लागू असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात सर्वत्र काल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची 152वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोल्हापूरमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथं विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केलं. हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं नूतनीकरण करून सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं. पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिकसह राज्यात सर्वत्र सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे पुरोगामी विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार काल कोल्हापूर इथं मरणोत्तर प्रदान करण्यात आला. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार डॉ पवार यांच्या वतीनं त्यांच्या पत्नी वसुधा पवार यांनी स्वीकारला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल पुण्यात खेत बचाओ अभियानच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक उपाययोजना, शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा अधिक व्यापक लाभ पोहोचवण्याचे मार्ग आणि कृषी क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर विचारमंथन करण्यात आलं. महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्यासह कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल श्री क्षेत्र आळंदी इथं भेट देऊन संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्तांसोबत बैठक घेऊन संस्थानच्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. श्री क्षेत्र आळंदी हे राज्यातील महत्वाचं तीर्थक्षेत्र असून इथं येणाऱ्या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मोसमी पावसानं राज्यात पदार्पणानंतर काही ठिकाणी दडी मारली आहे. धुळे जिल्ह्यात 2 दिवसातच पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अकोला जिल्ह्यात काल रिमझिम पाऊस झाला. धाराशिव शहर आणि परिसरात काल जोरदार पावसानं हजेरी लावली, परंतु खरीपाच्या पेरण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. बुलडाणा जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव परिसरात पेरणीला प्रारंभ झाला आहे. अल निनोचा प्रभाव लक्षात घेता शेतकऱ्यांनी कशी काळजी घ्यावी याबाबत जिल्हा कृषी प्रशासनाकडून विविध तालुक्यात कार्यशाळा घेतल्या जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विश्रांतीनंतर काल सकाळी पावसानं हजेरी लावली. हवामान. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंतचा पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. येत्या 3 वर्षात अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी देशानं जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी सारथीचं कार्य उल्लेखनीय असल्याची मुख्यमंत्र्यांची प्रशंसा. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि राज्यात मोसमी पावसाचा लपंडाव. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Mani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: प्रायोजित कार्यक्रम सादर करत आहोत शिवराज्याभिषेक गीत. प्रस्तुती सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन.
2: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग. मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी सचिव सांस्कृतिक कार्य विभाग.
1: या गीत निर्मितीसाठी विशेष सहाय्य नंदा राऊत उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग तसंच महेश वावळ उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग
2: आणि श्रीराम पांडे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय. संकल्पना आणि संयोजन मीनल जोगळेकर संचालक पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी.
1: गीत आणि संगीत ऍडव्होकेट मृणाल भिडे. संगीत संयोजन आणि प्रोग्रॅमिंग प्रणव हरिदास.
2: गायक कलाकार वैशाली सामंत अजित परब रसिका जोशी
1: अनिरुद्ध जोशी निधी रानडे कार्तिक लेले आणि प्रणव हरिदास.
2: साथ संगत करणारे वादक कलाकार कृष्णा मुसळे आर्चिस लेले प्रफुल शिंदे आणि सौरभ शिर्के.
1: विशेष सहभाग दीपक करंजीकर. ध्वनिमुद्रण मिक्सिंग आणि मास्टरिंग उर्मिला सुतार.
2: निर्मिती स्थळ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात शिवराज्याभिषेक गीत, प्रस्तुती सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन,
1: प्रेरणा ऍडव्होकेट आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य विभाग, मार्गदर्शन डॉक्टर किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग।
0: या गीत निर्मितीसाठी विशेष सहाय्य नंदा राऊत, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग, तसंच महेश वावळ, उपसचिव सांस्कृतिक कार्य विभाग,
1: आणि श्रीराम पांडे, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय। संकल्पना आणि संयोजन मीनल जोगळेकर, संचालक पु ल देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी।
0: गीत आणि संगीत ऍडव्होकेट मृणाल भिडे, संगीत संयोजन आणि प्रोग्रॅमिंग प्रणव हरिदास,
1: गायक कलाकार वैशाली सामंत, अजित परब, रसिका जोशी,
0: अनिरुद्ध जोशी, निधी रानडे, कार्तिक लेले आणि प्रणव हरिदास।
1: साथ संगत करणारे वादक कलाकार कृष्णा मुसळे, आर्चिस लेले, प्रफुल शिंदे आणि सौरभ शिर्के।
0: विशेष सहभाग दीपक करंजीकर, ध्वनिमुद्रण मिक्सिंग आणि मास्टरिंग उर्मिला सुतार।
1: निर्मिती स्थळ स्वरगंधर्व सुधीर फडके स्टुडिओ, पु ल देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई।
0: शिवराज्याभिषेक गीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन।
2: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz, म्युझिकली योर्स।

0: सुदेव, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: नमस्कार, मी शंतनु मोघे. दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा.
5: तर गावाला

दरवर्षीप्रमाणे आताही कोळी बांधवांच्या होड्या या किनारी विसावल्यात. पावसाळ्यात समुद्राला उधाण आलेलं असतं, मोठ्या लाटा निर्माण होत असतात, सोसाट्याचा वारा वाहत असतो आणि एकूणच बेभान झालेल्या समुद्रात जाणं हे मच्छीमारांसाठी धोकादायक असतं. त्यामुळेच सरकारच्या नियमाप्रमाणे या काळात मासेमारीही बंद असते. सगळ्याच समुद्रकिनारी सध्या होड्या या विसावलेल्या आहेत. बरं, या काळात माशांचा प्रजननाचा सुद्धा काळ असतो. समुद्रातील माशांची उपलब्धता वाढते ती याच काळात. मासेमारी बंद, किनारी लागलेल्या होड्या, अशा काळात मग आपले कोळी बांधव आपली इतर कामं उरकून घेतात. म्हणजे जाळं विणणं असेल, होडीची देखभाल दुरुस्ती असेल, होडीला रंगरंगोटी करणं असेल, घरातली इतर काही महत्त्वाची कामं असतील, या साऱ्या गोष्टी या कालावधीत उरकून घेतल्या जातात. आता ताजी मच्छी या काळात मात्र मिळत नसल्याने मत्स्यप्रेमींचा हिरमोड होतोय खरा, पण मग अशावेळी ड्राय फिशचा अर्थात सुक्या माशांचा पर्याय असतोच.

0: श्रोतेहो, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासतं. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: मंडळी, भारतीय संगीत सृष्टीतील महान संगीतकार राहुल देव बर्मन अर्थात RD बर्मन, ज्यांना प्रेमाने पंचमदा सुद्धा म्हटलं जातं, आज यांचा जन्मदिवस आहे. बॉलिवूडमध्ये पाश्चात्य संगीत आणि रॉक अँड रोलची ओळख करून देणाऱ्या RD बर्मन यांनी 331 चित्रपटांना संगीत दिलं. पंचमदांनी वयाच्या 9व्या वर्षी पहिलं गाणं संगीतबद्ध केलं. त्यांना त्यांच्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला होता. आपल्या गाण्यांमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं ही त्यांची खासियत. म्हणजे बघा ना, चुरालिया या गाण्यात RD बर्मन यांनी ग्लासवर चमचा मारून निर्माण होणाऱ्या ध्वनीचा वापर केला होता. मला माहिती, आता हे सांगताना सुद्धा तुमच्या कानात तो आवाज घुमतोय. पावसाचा आवाज ध्वनी मुद्रित करण्यासाठी त्यांनी एक अख्खी रात्र पावसात घालवली होती. तसंच अब्दुल्ला या गाण्यासाठी त्यांनी बांबूला फुगा बांधून त्यातून निर्माण होणाऱ्या ध्वनीचा संगीतासाठी वापर केला होता. सुरांचा बादशाह RD बर्मन यांनी 3 दशकं आपल्या संगीताने बॉलिवूडवर राज्य केलं. RD बर्मन यांचे चाहते जगभरात आहेत. त्यांनी संगीत विश्वाला एक नवीन परिभाषा दिली आणि आपलं जीवन समृद्ध केलं.

0: श्रोत्यांनो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: दिनांक 8 एप्रिल 1845 ह्या दिवशी मुख्य मुंबई पश्चिमेकडे साष्टीशी जोडली गेली आणि मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीच्या आधाराने वसलेल्या लहान गावांचं रूपांतर हळूहळू उपनगरांमध्ये व्हायला लागलं. मुंबई वाढू लागली, आधी वांद्र्यापर्यंत, नंतर अंधेरीपर्यंत आणि आता तर ती पार दहिसरपर्यंत वाढलीय. अजूनही तिचा विस्तार होतोच आहे. पश्चिम किनारपट्टीला धरून उत्तरेच्या दिशेने वाढणाऱ्या मुंबईचं सर्व श्रेय संपूर्णपणे ह्या लेडी जमशेटजी रोड आणि लेडी जमशेटजी कॉजवेला जातं.
2: डंकन कॉजवेमुळे जशी पूर्व उपनगरांची वाढ झाली, तशीच माहीम कॉजवेमुळे पश्चिम उपनगरांची वाढ झाली. मुंबई शहराच्या पूर्वेला महत्वाची बंदर असल्यामुळे पूर्व उपनगरांमध्ये कारखानदारी उद्योगधंदे फोफावले, तर पश्चिम उपनगरांना वालुकामय समुद्र किनाऱ्यांचं सान्निध्य लाभल्यामुळं इथं निवासी वस्ती बहरली. चित्रपट तारे तारका, उद्योगपती, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक नामवंतांनी राहण्याकरता पश्चिम उपनगरांना पसंती दिल्याचं दिसतं.
1: माहीमचा लेडी जमशेटजी रोड हा मुंबईतल्या इतर रस्त्यांपेक्षा खूप वेगळा आहे. त्याचं वेगळेपण त्याच्या नावातच आहे. याचं इंग्रजी स्पेलिंग लेडी जमशेटजी रोड असं नसून लेडी जमशेटजीज रोड असं आहे. म्हणजे हा नुसता लेडी जमशेटजी रोड नाही, तर लेडी जमशेटजी यांचा रस्ता आहे. माहीमची भांडार गल्ली आणि लेडी जमशेटजी मार्गाच्या जंक्शनपाशी एका काळ्या रंगाच्या शिलेवर हे नाव कोरलेलं वाचता येतं. असं नाव धारण करणारा मुंबईतला हा एकमेव रस्ता. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी हा रस्ता बांधलेल्या व्यक्तीला त्याचं पूर्ण श्रेय जाहीररित्या दिलं असा त्याचा अर्थ.
2: दादर कबूतरखाना ते माहीम कॉजवेपर्यंत जाणाऱ्या या लांब लचक रस्त्याचं नंतर कधीतरी विभाजन होऊन कबूतरखाना ते राम गणेश गडकरी पर्यंतच्या या रस्त्याला न ची केळकर असं नाव देण्यात आलं आहे. गडकरी चौकापासून कॉजवेपर्यंतचा रस्ता मात्र जुन्याच नावानं ओळखला जातो. त्याचंही आता लघुरूप एल जे रोड असं झालेलं आहे. हे खरं तर विकृतीकरण आहे, पण मुंबईतल्या सर्वच नावांबद्दल ते आता झालेलंच आहे.
1: रस्ता, रेल्वे मार्ग म्हणजे आधुनिक नद्याच. प्राचीन काळात नदीच्या काठाने जशा वस्त्या वाढत गेल्या, संस्कृती बहरत गेल्या, तसंच आधुनिक काळातही होतं. हा रस्ता तयार झाला आणि कबूतर खाण्याच्या पुढे माहीमच्या दिशेने हळूहळू वस्ती वाढत गेली. या रस्त्याने चालताना जर नीट निरीक्षण केलं तर काही

0: ही इमारतींवर त्या इमारतींच्या निर्माणाचं वर्ष लिहिलेलं दिसतं। साधारण 1870 पासून पुढच्या काळात या रस्त्याच्या शेजाराने इथे माणसं राहायला आलेली दिसते। ही सर्व सुशिक्षित मध्यम वर्गीयांची वस्ती होती। दादर माहीमची समंजस मराठी संस्कृती या रस्त्याने जन्माला घातली असं माझं मत आहे। कॉजवेला दिलेलं आवाबाई जमशेटजी हे नाव मात्र विस्मरणात जाऊन माहीम कॉजवे हेच नाव रूढ झालेलं आहे।
1: पश्चिम उपनगरातून माहीमची खाडी ओलांडून दक्षिण मुंबईला येण्यासाठी अगदी आत्तापर्यंत हा एकमेव रस्ता होता। त्या रस्त्याच्या नजीकचा धारावीतून मुंबई शहराकडे जाणारा रस्ता आणि वरळीला जाणारा सी लिंक ही बांधकाम खूप नंतरची। वांद्रे वरळी सी लिंक न तर अद्याप वयाची विशीही पूर्ण केली नसेल।
0: आजचा लेडी जमशेटजी मार्ग दादरच्या राम गणेश गडकरी चौकातून सुरू होतो, तो माहीम चर्च वरून जात माहीमची खाडी पार करून थांबतो। इथून पुढे ह्या रस्त्याचं नाव स्वामी विवेकानंद मार्ग SV रोड असं होत। माहीम कॉजवे वरून माहीमहून वांद्र्याला जाताना जिथे कॉजवे सुरू होतो तिथेच डाव्या हाताला पुलाच्या कठड्यावर कॉजवेची दुरुस्ती केल्याची माहिती देणारी संगम रवरी पाटी आहे। एकोणीसशे 1941 साली जेव्हा मूळ कॉजवेचं रुंदीकरण केलं गेलं तेव्हा ती लावलेली असावी असा त्यावर लिहिलेल्या माहितीवरून बोध होतो। त्या पाटीवर पुलाच्या उद्घाटनाचं वर्ष 1843 असं लिहिलेलं आहे, पण शासकीय गॅझेटमध्ये त्या पुलाचं उद्घाटन दिनांक 8 एप्रिल 1845 रोजी झाल्याचा उल्लेख आहे आणि तोच बरोबर असावा। उद्घाटनाच्या वेळीही तशी पाटी लावण्यात आली असणार, पण ती आता कुठे असेल कुणास ठाऊक।
1: लेडी जमशेदजी यांनी माहीम कॉजवेच्या बांधकामाचा खर्च का उचलला याच्या मागे गतकाळात दोन आख्यायिका प्रचलित होत्या। पहिली म्हणजे आवाबाईंची वांद्र्याच्या जरीमरी मातेवर श्रद्धा होती आणि तिच्या दर्शनाकरता त्यांना बोटीतून वांद्र्याला खाडी पार करून जावं लागायचं। जीवावर उदार होऊन करायचा तो प्रवास टाळण्यासाठी त्यांनी माहीम कॉजवे बांधला। आणि दुसरी आख्यायिका सांगते की आवाबाईंची वांद्र्याच्या मोतमाऊलीवर म्हणजे माउंट मेरीवर श्रद्धा होती। मुलगी झाली तर माहीमच्या खाडीवर त्या स्वखर्चानं पूल बांधतील असा नवस त्या मोतमाऊलीला बोलल्या होत्या, म्हणून त्यांनी कॉजवे बांधला। आता यातलं खरं काय आणि खोटं काय हे त्या लेडी जमशेदजीत जाणत, पण त्यांनी पूल बांधला तो माहीमची खाडी ओलांडताना बोटी बुडून गरीब मुंबईकरांची प्राणहानी आणि वित्तहानी होऊ नये म्हणून। शुद्ध मानवतावादी विचारातून केलेली ही कृती होती। मुंबईतला पारसी समाज धनाढ्य परोपकारी आणि कनवाळू आहे, याची शेकडो उदाहरणं इतिहासात सापडतात। समाजाकडून कमावलेलं धन सामाजिक कारणांकरताच खर्च करण्याची पारशी समाजाची परोपकारी मानसिकता आहे। या पारशी समाजाच्या परोपकारी मानसिकतेच्या परंपरेशी सुसंगत असंच आवाबाईंचं वागणं होतं।
0: गेल्या 250 वर्षांहून अधिक काळ मुंबईकरांची सेवा करणाऱ्या माहीम कॉजवे आणि लेडी जमशेटजी रोडचं मुंबई आणि मुंबईकरांच्या समृद्धीतलं योगदान मुंबईकरांनी विसरू नये आणि त्या रस्त्यांची जन्मदात्री लेडी जमशेटजी यांच्या प्रती त्यांनी मनातल्या मनात कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी हा प्रपंच।

0: बेटांची।
1: आज आपण ऐकत होतो माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा चौथा भाग, आणि श्रोते हो, ही होती माहीमच्या कॉजवेची गोष्ट। अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये उद्या आपण सुरू करणार आहोत दादरच्या टिळक पुलाची गोष्ट। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

अज्ञात मुंबई हा कार्यक्रम मनापासून आवडतोय अशा तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया एफ एम रिंबोपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाचा आस्वाद नक्की घेत राहा. 7:55 होत आहेत आणि आता मात्र गावाल्यानू निघायची वेळ झालेली आहे. आज एफ एम गोल्डवर आर जे गौरी आणि एफ एम रिंबोवर आर जे रश्मी महामरे तुमची साथसंगत करणार आहेत, तेव्हा याही कार्यक्रमाचा आस्वाद नक्की घ्या आणि तुमचा आजचा दिवस अधिक आनंदी आणि उत्साही बनवा. तीनही टप्प्यातले कार्यक्रम मनापासून आवडले आणि आज कोडं विचारलं त्यामुळे थोडी रंजक ताली मजा आली. उत्तर देण्याचा प्रयत्न केला, काही जणांना उत्तरं देता नाही आली, पण उत्तर देण्याचा प्रयत्न करताना थोडीशी विचारांना डोक्याला चालना मिळाली त्यामुळे मजा आली. कोडं विचारलं ते आणि जोडीला छान छान गाण्यांचा आस्वाद घेतला, हे सगळे कार्यक्रम मनापासून आवडले आणि एफ एम रिंबोरचे कार्यक्रम ऐकले की आमच्या दिवसाची सुरुवात कशी एकदम मस्त आणि जोरदार होते अशा सगळ्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आता याच नोटवर थांबूया आणि पुन्हा लवकर भेटूया नवीन विषयांसह. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना तुमच्याच गाववाल्याचा म्हणजे तुमच्याच भूषणचा नमस्कार. गाववाल्यानू येतंय.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे, सकाळचे ठीक 8:30 वाजले आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर. भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10 बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट 15 या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली.

केली आहे। दररोज 3,500 हून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत। आता ही सेवा अहमदाबाद, सूरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरू करण्यात येणार असून एका महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे। जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते झालं। कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे। मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे। अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बन मुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे। दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे। या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली। यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे। मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे। भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते। या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत। व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले। दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी दिली आहे। नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत। यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे। फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट 1 काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला। दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत। आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला। आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे। प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 शतकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला। 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला।
या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना

उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी केलं आहे. राज्यात मोसमी पाऊस दाखल झाला असला तरी काही भागात

मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना। पेपर फुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन। भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार। कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि T20 मालिकेतला पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळवणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं त्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धी करता सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्यासोबत चर्चा करायला आपण उत्सुक आहोत असंही त्यांनी या निवेदनात म्हटलंय। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे। तसंच भारताचा महासागर उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही त्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या योगदानावरती अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलंय। सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। हे क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं। या क्षेत्राची उत्पादनं उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतात।

0: असंही त्यांनी नमूद केलं. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथं आज होणाऱ्या समारंभात केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होईल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी या कार्यक्रमाला उपस्थित असतील. भारत टॅक्सी सेवा सहकार टॅक्सी को ऑपरेटिव्ह लिमिटेडमार्फत चालवली जाणार असून अमूल, इफको, नाबार्ड यांसारख्या संस्थांनी त्याला सहकार्य केलं. चालकापर्यंत थेट लाभ पोहोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख सारथी भारत टैक्सी के मालिक है.
0: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या सेवेचा प्रारंभ झाल्यापासून 1.5 लाखापेक्षा जास्त चालक आणि 7 लाख ग्राहकांनी नोंदणी केली. तसंच भारत टॅक्सीच्या दररोज 3,500 फेऱ्या होतात. अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 शहरात ही सेवा आजपासून सुरू होते. महिनाभरात संपूर्ण गुजरातमध्ये ही सेवा सुरू केली जाणार आहे. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची TET परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं ही माहिती दिली. भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होणार आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवतील. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होतील. इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहारावरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन आणि निष्क्रियता नैतिकदृष्ट्या निषेधार्ह असून सरकारची भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलंय. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलंय. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलंय. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून मन की बात आपल्याला ऐकता येईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथल्या तारातला भागात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातातल्या मृत्यूंची संख्या 17 पोहोचली. या दुर्घटनेतल्या जखमींवर कोलकात्याच्या SSKM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. भारतीय लष्कर, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह इतर यंत्रणा समन्वयानं बचाव आणि मदत कार्य करत आहेत. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झालेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. 4 जणांवर बहेर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहेर आणि गढी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. ख्यातनाम तमिळ अभिनेते के भाग्यराज यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. आपल्या विनोदी आणि मध्यमवर्गीय पात्रांच्या भूमिकेसाठी ते ओळखले जात. 5 दशकांपेक्षा जास्त काळ त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अभिनेता दिग्दर्शक म्हणून काम केलं. अंदा सात नातकल, मुंदनाई मुदीचू, चिन्ना विदू आणि एंगा चिन्ना रसा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. 3 जुलैपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी प्रोजेक्ट हॉक आय ही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली सुरू केली. या उपक्रमाअंतर्गत तीर्थयात्रेच्या मार्गावर 24 तास देखरेख ठेवली जाईल. प्रोजेक्ट हॉकआयच्या माध्यमातून यात्रामार्गावर 5 ड्रोन युनिट्सच्या सहाय्यानं पाळत ठेवली जाईल. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतरही अमेरिकेनं इराणवर हल्ले केलेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत एका जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या या हल्ल्याला लवकरच इराणकडून निर्णायक उत्तर मिळेल असं इराणचे लष्करी प्रवक्ते इब्राहिम अल

फिकर यांनी सांगितलं. दरम्यान अमेरिकेनं इराणच्या लक्ष्यांवर लष्करी हल्ले केल्यानंतर काही तासातच भविष्यातल्या कोणत्याही आक्रमणाला बळाचा वापर करूनच प्रत्युत्तर दिला जाईल असा इशारा अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स यांनी दिला आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडकडून 34 धावांनी पराभूत व्हावं लागलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे 4 फलंदाज लवकर बाद केल्यानंतरही आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 182 धावा करता आल्या. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा संपूर्ण डाव 18 षटकं आणि 5 चेंडूत 148 धावात आटोपला. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. एफएचआय प्रो लीग पुरुष हॉकी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर 7-1 दणदणीत विजय मिळवला. लंडन इथल्या ली व्हॅली हॉकी अँड सेंटर इथं काल रात्री हा सामना झाला. पहिल्या सत्रात अबू बकरनं पेनल्टी कॉर्नरला पाकिस्तानसाठी पहिला गोल डागला, पण दुसऱ्या सत्रात सुखजित सिंग आणि हरमनप्रीत सिंहनं गोल करून सामना पलटवला. तिसऱ्या सत्रात हरदीप सिंग, जुगराज सिंग, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी आणखी 4 गोल केले. चौथ्या सत्रात दिलप्रीत सिंहनं 7वा गोल केला. उद्या भारताची लढत इंग्लंडसोबत होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत इजिप्तनं पहिल्यांदाच नॉकआउटमध्ये स्थान निश्चित केलंय. जी गटसाखळी फेरीतल्या आपल्या अंतिम सामन्यात इजिप्तनं इराणशी 1-1 अशी बरोबरी साधली. हवामान. महाराष्ट्रात कोकण, गोवा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार, छत्तीसगड, पुदुच्चेरी, केरळ, माहे आणि ईशान्य भारतातल्या काही भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना. पेपरफुटीमुळे शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज होणार. कोलकाता इथं इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातात मृतांची संख्या 17 आणि टी ट्वेंटी मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा। दुपारचे 2:30 होत आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय। चला दोस्त हो बोलू काही।

2:34 होत आहेत मंडळी. चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या या कार्यक्रमात. आजची दुपार आणि संध्याकाळ आपल्या मनाप्रमाणे जावो ही सदिच्छा. मस्त असा पाऊस यावा आणि आपल्या सगळ्यांना आनंद दे.

0: काही दिनविशेष आणि ताज्या घडामोडी असतील आजच्या या कार्यक्रमात आणि आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असेल. लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग दिन 27 जून म्हणजेच आजचा दिवस. आजचा दिवस हा MSME डे अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो. छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी जागतिक अर्थव्यवस्थेत त्यांच्या योगदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. प्रत्येकाला नोकरी करणारं होत आहेत, कुणी नोकरी देणारं होतात आणि आपला उद्योग स्वतः सुरू करणं, आपला व्यवसाय निर्माण करणं तोही प्रत्येकाला खूप मोठ्या प्रमाणावर करता येत नाही, पण छोटे उद्योगसुद्धा अर्थव्यवस्थेत आपलं योगदान देत असतात आणि त्याबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून हा आजचा दिवस पाळला जातो. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा कशाप्रकारे हे उद्योग चालू करता येतात, कोणकोणते उद्योग असतात, त्याच्यासाठी काय काय मदत मिळू शकते, कुठल्या कुठल्या योजना असतात, या सगळ्याविषयीचीच माहिती आजच्या या दिवशी आणि किंबहुना इतरही वेळी नक्कीच मिळू शकते. आणि जेव्हा आपण एखादा व्यवसाय सुरू करतो तेव्हा आपल्याला त्यातून मिळणारा आनंद हा अधिक वेगळा आणि छान असतो.
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय, खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग की

0: शिरदर्द आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ओटीपी आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
1: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

चैत्राली दिघे यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी आपल्यासाठी आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो प्रसारण सेवा. चला दोस्तों बोलू काही या कार्यक्रमात. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि 4515 41 32 4515 41 33 हे आहेत आपले फोन नंबर. पंकज मोहोड, उदय कुलकर्णी अंधेरीहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. शुभलक्ष्मी मस्तकार, विठ्ठल मसलेकर, नीलांबरी कुलकर्णी, प्राची शिंदे, सुरेश वैष्णव, फिरोज सिंगानपुरिया यांनी देखील आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि आजचा दिवस अर्थात 27 जून हा दिवस हेलन ॲडम्स केलर यांचा जन्मदिन म्हणूनही साजरा केला जातो. या अमेरिकन लेखिका, सुधारक, प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिला मूकबधीर व्यक्ती होत्या आणि त्यामुळे विशेष अशी ही बाब होती. सुरुवातीलाच म्हणजे जन्मदयातच त्यांना अशा प्रकारे त्या दिव्यांग नव्हत्या, पण नंतर एक ताप आल्यानंतर त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला आणि मग त्यांची दृष्टीही गेली आणि ऐकण्याची शक्तीही गेली. तरीही त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी उत्तम काम केलं. खरं तर अनेकांना प्रेरणा देणाऱ्या अशा या गोष्टी असतात आणि त्यातून निश्चितच आपण प्रेरणा घ्यायला हवी, कारण अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात. त्रास म्हणा, कटखट म्हणा, चिंता म्हणा, पण त्याच्यातच अडकून राहता त्यातून बाहेर कसं पडायचं या सगळ्याचं एक उदाहरण, एक प्रोत्साहन म्हणून अशा व्यक्ती एक उदाहरण ठरत असतात समाजातील.

2 वाजून 55 मिनिटं होत आहेत मंडळी. ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल बातमीपत्र आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटतो आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात सप्तरंगी साथमध्ये. एक छानशी कथा असणार आहे आपल्यासाठी. तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत राहा 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. मस्त असा पाऊस सगळीकडे पडतोय, अर्थात पुन्हा ऊन आलंय, ऊन पाऊस असा खेळ सुरू आहे. पण तरीही पाऊस येणार हे आता आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतात, पाणी साचणं, पाण्यात मुलांनी खेळणं, त्याच्याबरोबर येणारा सर्दी खोकला, किंवा आपणही पावसात भिजून येणं, रस्त्यावर पाणी तुंबणं, मॅनहोल उघडे असणं, या सगळ्या गोष्टींची काळजी मात्र घेणं आपली प्रत्येकाची जबाबदारी. शासन सरकार या सगळ्यासाठी खूप प्रयत्न करत असतात, पण आपणही तितकंच सजग राहणं आणि त्या सगळ्यासाठी आपलंही काहीतरी योगदान असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण सगळेच जण या पावसाची आतुरतेने वाट बघत होतो, त्या पावसाचा आनंदही घेऊ शकू आणि त्रासही आपल्याला होणार नाही. त्यामुळे पाऊस येणारे, पावसाळा येणारे, त्याबरोबर जे काही सर्दी खोकला ताप येणार आहे, त्याची थोडीशी बेगमी म्हणा, औषध म्हणा, काढे म्हणा, या सगळ्याचीच जुळणीसुद्धा करून ठेवा.

अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. खंडाळ्याहून केदारे यांचा फोन होता. गौतम भिंगारडे अलिबागहून आपल्या संपर्कात आहेत. किशोर पवार चेंबूरहून. माधवी जोशी ठाण्याहून. श्लोक आणि स्पंदन काळे नाशिकहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. तर पंकज मोहोड अमरावतीहून. प्रज्ञा वानकामे डोंबिवलीहून आपल्या संपर्कात आहेत. तर श्रीपाद जोशी, अनिल आणि रेखा काळे यांनी देखील आपल्याला संदेश पाठवला आहे. आपणही या कार्यक्रमात

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द, निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना, संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन, आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव। TET अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलत असल्याचं परीक्षा परिषदेनं जाहीर केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या पेपरफुटीवरून सरकारवर टीका केली। या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी सेशेल्सच्या 3 दिवसीय दौऱ्यांसाठी रवाना झाले। आपल्या या भेटीत प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। या घडामोडींमधून दोन्ही देशांना जोडणारी भक्कम लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरेचं दर्शन घडतं असं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे। दोन्ही देशांमधली मैत्री अधिक दृढ करण्यासाठी तसंच हिंद महासागर क्षेत्रातल्या लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी आपण सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ पॅट्रिक हर्मिनी यांच्यासोबत चर्चा करायला उत्सुक आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी या निवेदनात म्हटलं आहे। सेशेल्स हा भारतालगतच्या सागरी प्रदेशातला एक महत्वाचा शेजारी देश आहे। तसंच भारताचा महासागर हा उपक्रम आणि ग्लोबल साऊथ अंतर्गतच्या देशांप्रती असलेल्या वचनबद्धतेतला तो एक महत्वाचा भागीदार देश आहे असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्समधल्या भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील। आपल्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील। हिंद महासागर क्षेत्रातल्या सागरी सहकार्याचा विस्तार होईल। तसंच सुरक्षित, शांततापूर्ण आणि समृद्ध क्षेत्रासाठीच्या परस्पर सामायिक संकल्पाला पुढची दिशा देण्यात मदत होईल असा विश्वासही प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला। दरम्यान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं या भारताच्या मागणीला सेशेल्सनं पाठिंबा दर्शवला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सेशेल्सचे परराष्ट्रमंत्री बॅरी फॉरे यांनी ही घोषणा केली। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। MSME क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं। हे क्षेत्र उत्पादनांची उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले। उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं। नवी दिल्ली इथं येत्या 29 जूनला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण परिषदेचं 16वं अधिवेशन होत असून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत। विविध राज्य केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, संसद सदस्य तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत। इस्रायल गाझामध्ये करत असलेल्या नरसंहाराच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचं मौन निषेधार्ह असून सरकारची ही भूमिका राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून न पटणारी असल्याचं काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. भारतानं पॅलेस्टाईन, इराण आणि संपूर्ण मध्यपूर्वेतल्या आपल्या ऐतिहासिक मित्रदेशांपासून अंतर राखलं आहे. यासोबतच जागतिक पातळीवरच्या जनमतापासूनही स्वतःला वेगळं ठेवलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला मध्यस्थ म्हणून दावा करण्याची संधी मिळाली असा आरोपही त्यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि आयर्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताला आयर्लंडनं 34 धावांनी पराभूत केलं. बेलफास्ट इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं 8व्या षटकात केवळ 51 धावात आयर्लंडचे 4 गडीही बाद केले. मात्र त्यानंतर लॉर्कन आणि गॅरेथ यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे आयर्लंडला निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा करता आल्या. आयर्लंडच्या वतीनं लॉर्कन यानं सर्वाधिक 50 तर गॅरेथनं 49 धावा केल्या. भारताच्या वतीनं हर्षित राणा यानं आयर्लंडचे 3 गडी बाद केले. विजयासाठी 182 धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले. सलामवीर अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि भारताचा संपूर्ण संघ 18 षटकं आणि 5 चेंडूत केवळ 148 धावा करून माघारी परतला. अभिषेकनं सर्वाधिक 49 धावा केल्या तर आयर्लंडच्या मॅथ्यू हॅम्प्रेयस आणि मॅथ्यू होलार्ड यांनी भारताचे प्रत्येकी 3 गडी बाद केले. आता मालिकेतला दुसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना 6 वाजता सुरू होईल. गुजरातमधल्या 14 शहरांमध्ये भारत टॅक्सी या सहकार तत्वावर आधारित टॅक्सी सेवेचा प्रारंभ गांधीनगर इथे आज केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. येत्या 2 वर्षात भारत टॅक्सी सेवेचा विस्तार देशभरातल्या 500 शहरांमध्ये केला जाईल अशी घोषणा अमित शहा यांनी यावेळी केली. भारत टॅक्सी हे सहकार क्षेत्रातलं परिवर्तनकारी पाऊल आहे असं ते म्हणाले. चालकापर्यंत थेट लाभ पोचवण्यावर या मॉडेलचा भर असेल. चालकाचं शोषण थांबवणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं शहा यांनी सांगितलं.
1: भारत टैक्सी बनने का सबसे पहला कारण है कि हमारे सारथियों का और हमारे ग्राहकों का किसी का भी शोषण न हो, ये सबसे पहला कारण. दूसरा, सारथी का सम्मान हो. वो ऐप पर रजिस्ट्रेशन के लिए मोहताज नहीं है. आज मैं गर्व से कहता हूं, भारत टैक्सी के साथ जुड़े हुए 7 लाख साथी भारत टैक्सी के मालिक है.

यावेळी भारत टॅक्सीने गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य वाहतूक पोलीस यांच्याशी सामंजस्य करार केले. येत्या आठवड्यात राज्यभरात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर असेल आणि किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. निष्पक्ष चौकशीची काँग्रेसची मागणी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसाच्या दौऱ्यासाठी रवाना. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर अवलंबून असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं प्रतिपादन. आणि T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडकडून 34 धावांनी पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू होतोय सप्तरंगी साथ।
2: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी देश की जनता के साथ संवाद करेंगे रविवार 11 बजे से मन की बात कार्यक्रम में। आकाशवाणी के सभी केंद्रों से और दूरदर्शन पर इस कार्यक्रम का एक ही समय पर प्रसारण किया जाएगा।
1: आप या कार्यक्रम नक्की सहभागी होऊ शकता, कारण आपली साथ तितकीच महत्त्वाची आहे। 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक। 4515-4132 आणि 4515-4133 हे आहेत आपले फोन नंबर। आणि कसे आहात मंडळी? आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा। काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही। मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि मस्त अशी कथा आहे आजच्या या कार्यक्रमात।

आणि कसे आहात मंडळी? आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही खुश ठेवा. काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. मस्त असे पावसाचे दिवस आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन हा पाऊस आता लवकरच पुन्हा एकदा धुवाधार बरसणार आहे. आतासुद्धा सगळ्यांना चाहूल लागली आहे त्याच्या येण्याची. सगळ्यांनीच रेनकोट छत्री सगळी तयारी केलेली आहे, तेव्हा तब्येतीची सुद्धा नक्कीच काळजी घ्या. आणि आजची दुपार आणि संध्याकाळ मस्त मजेत जाओ अशी आपल्या सगळ्यांसाठी सदिच्छा.

मस्त अशी कथा आहे आपल्यासाठी आणि आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. तेव्हाच सप्तरंगी सात कार्यक्रम अधिक खुलत असतो. 8657606071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4515 41 32 आणि 4515 41 33 हे आहेत आपले फोन नंबर. छानची कथा आपण ऐकायची आहेत आणि या कथेला आपण काय नाव देऊ शकतो, सुयोग्य नाव काय असेल हे तुम्ही माझ्यापर्यंत नक्की पोहोचवायचं आहे.

0: पत्रा मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
1: हो नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
0: अच्छा, म्हणजे महत्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
1: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
2: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही.
4: तर मंडळी, केदार नेहमीप्रमाणेच लंच टाइम मध्ये ऑफिसमधून बाहेर पडला. ऑफिसच्या आजूबाजूला खाण्याच्या बऱ्याच गोष्टी मिळत होत्या, त्यामुळे आजही काहीतरी नवीन ट्राय करावं असं म्हणून तो आजूबाजूला थोडंसं चालायला लागला. आज काय वेगळं ट्राय करायचं असा विचार त्याच्या डोक्यात होता, तेवढ्यात नव्याने सुरू झालेल्या सँडविच गाडीच्या समोर तो पोहोचला. गाडीवर फार मोठा मेनू लिहिला होता. त्याने वेगवेगळी नावं आणि त्यापुढे लिहिलेल्या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि त्याच्यात त्याला एक वेगळंच पनीनी सँडविच असं दिसलं. म्हणाला, हे बघूया काय आहे ते. त्याने ऑर्डर दिली आणि ती ऑर्डर येईपर्यंत तो इकडे तिकडे बघत उभा राहिला. असंही त्याला निरीक्षणाचा छंद होता, त्यामुळे माणसं किंवा इतर गोष्टी बघत

तर मंडळी, केदारनी त्या सँडविचवाल्याला ऑर्डर दिली आणि दुकानदारांनी थोड्या वेळाने त्याला आवाजही दिला, साहब आपका पानिनी रेडी है। त्याने ते मियोनीज आणि चीजनी भरलेलं सँडविच हातात घेतलं आणि ते बघितल्याबरोबर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं। आंडे गिळतच त्यांनी ते सँडविच हातात घेऊन तो एका बाजूला गेला। मनात त्याचा विचार चालला होता की आता मस्त अशी मेजवानी आपल्यासाठी आणि काहीतरी छान दिसतंय तर बघूया काय मस्त आहे ते। तो विचारच करत होता की कशी किमया आहे नाही का, परमेश्वराने आधीच पाचकरस तयार करून ठेवलेत, दिसायला तरी मस्त वाटते, बघूया कसं लागतंय ते। खूप भूक लागली आहे, स्वतःच्याच मनाशी तो बोलत होता आणि सँडविच खा

70 mm थिएटर असो किंवा स्मार्टफोन स्क्रीन, पडद्यावर दिसणाऱ्या रंजक गोष्टी आणि पडद्यामागच्या सुरस कथा आपलं मनोरंजन करतात आणि काही शिकवतातही. चित्रपट, लघुपट, माहितीपटांसह साहित्य संगीताची सप्तरंगी साथ. दररोज दुपारी 3:05 सप्तरंगी साथ 107.1 MHz FM रेनबो वर आणि न्यूज ऑन AIR ॲप वरही.

0: 3:39 आणि 30 सेकंद होत आहेत मंडळी. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा सप्तरंगी सात. या कार्यक्रमात मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे. एक छानशी कथा आहे आपल्यासाठी आणि मी आपल्याला विचारलं आहे की या कथेला आपण नाव काय देऊ शकतो. रजनीकांत पाटील, मिलिंद टिप्पणीस, अशोक पाटील, विजेंद्र घाटोळ, कमलाकर शेळके, गणेश आणि रोशन पाटील वाढवण इथून आपल्या संपर्कात आहेत. चंद्रशेखर मुळेकर यांनी देखील आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. पंकज मोहोड देखील आपल्या कार्यक्रमात संदेश पाठवत आहेत. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
1: मित्रा, मला पटकन काहीतरी पाठवायचंय. खूप जलद पाठवण्याचा काही पर्याय आहे का?
2: हो, नक्कीच. भारतीय टपाल विभागाने 24 स्पीड पोस्ट सुरू केली आहे, म्हणजेच दुसऱ्या दिवशी त्वरित वितरण.
1: अच्छा, म्हणजे महत्त्वाचा दस्तऐवज असो, पार्सल असो किंवा इतर कोणतीही महत्त्वाची वस्तू असो, सर्व काही लगेच पोहोचेल.
2: हो भावा, रिअल टाइम ट्रॅकिंग, किफायतशीर दर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे OTP आधारित सुरक्षित वितरण. फक्त भारतीय टपाल विभागावर विश्वास ठेवा.
3: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधा किंवा indiapost.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

तर मंडळी कथेत पुढे काय होतं? एक छान असं सँडविच घेऊन केदार उभा आहे आणि ते मस्त सँडविच दोन हातात त्यांनी धरलं आणि मोठा घास त्यांनी उघडलाय की आता हे सँडविच आपण खायचं. आणि त्याचा घास घेतानाच त्याला समोर एक छोटीशी मुलगी दिसते. सँडविच तर एकदम टेस्टी असतं, ते पटपट खाऊन संपवावं अशी त्याची इच्छा असते, पण त्याचं लक्ष आता त्या चिमुरडीवर स्थिरावलेलं असतं. एकीकडे तो सँडविच पण खात असतो, पण दुसरीकडे त्या मुलीचं निरीक्षण करत असतो. कळकट मळकट असे तिचे कपडे असतात, केस विस्कटलेले असतात, आणि डोळ्यात मात्र तिच्या मोठी आशा असते. सगळ्यांच्या तोंडाकडे ती बघत असते, पण कुणाकडूनही ती काही मागत नसते. केदार सँडविच खात असतो, त्याचाही आनंद घेत असतो, पण तो चालत चालत थोडा पुढे येतो. त्याने तिला विचारलं, ए चिमुरडी, तुला काही हवंय का? ती काहीच बोलत नाही, पण त्याच्या लक्षात येतं की ही मुलगी भुकेलेली आहे आणि कदाचित तिला मागायची सवय नाही आहे. त्यांनी तिच्यासाठीही एक सँडविच ऑर्डर केलं. ते आल्यावर त्यांनी तिला ते दिलं आणि उरलेले पैसे पण तिला दिले. तिने त्याला नमस्कार केला आणि ती निघून गेली. आता मात्र केदारच्या मनात अनेक विचार यायला लागतात. कोण असेल ही मुलगी? खरं तर सँडविचचा जो आनंद होता तो आता त्याचा कुठेतरी दूर गेला होता आणि त्याच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. काय असतील हिचे प्रॉब्लेम? कुठून आली असेल? कुठे गेली असेल?

तर मंडळी, पुढे काय झालं असेल कथेत? पुढे एक आठवडाभर ही प्रक्रिया अशीच रोज चालू राहिली. म्हणजे रोज केदार लंचसाठी तिथे बाहेर जायचा आणि त्या सँडविचच्या गाडीवर काहीतरी खायचा, कारण त्यालाही उत्सुकता लागून राहिली.

ही छोटी मुलगी कोण आहे, काय असेल हिच्या आयुष्यात गोष्टी, आणि ती सुद्धा रोज यायची, तिच्यासाठी तो काहीतरी खाऊ द्यायचा, उरलेले पैसे तिला द्यायचा आणि ती निघून जायची. ही गोष्ट अशीच आठवडाभर चालू राहिली. त्यानंतर मात्र पुढच्या आठवड्यात ती मुलगी त्याला दिसली नाही. तो रोज तिला शोधत असायचा, पण त्यानंतर मात्र 2 दिवसांनी तो नेहमीसारखाच दुपारी काहीतरी खात किंवा खाण्यासाठी जेव्हा त्या गाडीवर गेला होता तेव्हा मात्र कुणाचा तरी स्पर्श त्याला जाणवला. त्याने हळूच इकडे तिकडे बघितलं तर तीच 10-12 वर्षाची मुलगी. कुपोषणामुळे वय नीट लक्षात येत नव्हतं, पण तेवढीच असावी साधारण. त्याने तिला पुन्हा सँडविच खाणार का म्हणून विचारलं, तर ती फक्त हसली. केदारच्या लक्षात आलं की ही हो म्हणत नाही आहे, पण हिला खायचं असणार आहे. त्याने तिच्यासाठी पण ऑर्डर दिली. तिने आता आपल्या पिशवीतून एक कागद बाहेर काढला आणि तो तिने केदारला दिला. तो कागद बघून केदारचा चेहरा एकदम खुश झाला. का? कारण त्या कागदावर तिने त्या केदार दादाचं

केदार ते चित्र बघून खूप खुश झाला आणि त्याने तिला विचारलं, तू काढलंस हे चित्र? तिने मानेनेच त्याला होकार दिला की हो, मीच काढलं हे चित्र. केदार काही विचारणार तितक्यात ती बोलायला लागली आणि त्याला आश्चर्यही वाटलं. आजपर्यंत ती एकही शब्द बोलली नव्हती आणि आता बोलती आहे म्हटल्यावर तो ऐकायला लागला. ती म्हणाली, सर आमची परिस्थिती खूप खराब आहे, कधी खायला असतं कधी नसतं, पण तुम्ही 8 दिवस जी मदत केलीत त्या पैशातून मी रंग विकत आणले आणि त्या जवळच्या गणपतीच्या देवळाजवळ मी आता चित्र काढत बसते. असंच येणाऱ्या जाणाऱ्यांचं चित्र काढते आणि त्यांना ते देते. मला त्यामुळे आता पैसेही मिळायला लागलेत. तुमचे खूप खूप धन्यवाद सर. केदार काही बोलायच्या आत ती निघून पण गेली, पण केदारनी मात्र ठाम निश्चय केला, या चिमुरड्या ताईला शिकवायचं. ती आपली जबाबदारी आहे असं आपण समजायचं. आणि त्यांनी तो आपला निश्चय पूर्ण सुद्धा केला. अनेक श्रोत्यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे आणि अनेकांनी नाव काय असावं तेही कळवलंय. दीपक नगरकर अहिल्यानगरहून हृदयस्पर्शी असं कळवत आहेत, तर कमलाकांत जाधव अनामिका असं कळवत आहेत. तर आपल्याला काही लोकांनी नावं नाही पाठवली आहेत. मीना सहस्त्रबुद्धे कृतज्ञ कळी असं कळवत आहेत. कधीकधी इंग्लिश शब्द वाचताना गोंधळ होतो, म्हणजे इंग्लिश स्पेलिंग मराठीत वाचताना. अखिलेश कारेकर गिरगावहून कार्यक्रम सुंदर असल्याचं कळवत आहेत. शुभलक्ष्मी मस्तकार, किशोर पेडणेकर यांनी देखील आपल्याला त्याचप्रमाणे. विकास आणि राजश्री कुलकर्णी आपल्याला कार्यक्रम आवडल्याचं कळवत आहेत. वैश्वी ज्योती आणि अविनाश कळू टिगळे पाड्याहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. तर सुभाष गडकरी विरारहून, प्रकाश कुलकर्णी, कमलाकांत जाधव, आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. कार्यक्रमाला किंवा कथेला जबाबदारी असंही नाव आपण निश्चित देऊ शकतो. ऐकत रहा आणि सहभागी होत रहा. कार्यक्रम सुरू आहे सप्तरंगी साथ. काही क्षणात आपण ऐकू शकणार आहात

0: मंडे आता ही वेळ आहे ठळक बातम्यांची, तेव्हा काही ठळक बातम्या आपल्यासाठी। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशेल्स इथं पोहोचले। सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। असा बहुमान मिळणारे ते पहिले भारतीय प्रधानमंत्री असणार आहेत। संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती PC राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांसाठी संवाद साधणार आहेत। आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात कार्यक्रम ऐकता येणार आहे। याचबरोबर ठळक बातम्या संपल्या।
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी देश की जनता के साथ संवाद करेंगे रविवार 11 बजे से मन की बात कार्यक्रम में। आकाशवाणी के सभी केंद्रों से और दूरदर्शन पर इस कार्यक्रम का एक ही समय पर प्रसारण किया जाएगा।
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो।
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो।
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात। मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता।
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा।
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा।

0: मंडे आज शनिवार आहे आणि कार्यक्रम सुरू झालाय सांजेच्या पारी. शुभ दुपार आणि आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर आणि आपण आहात FM रेनबो बरोबर.
1: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
0: तेव्हा मंडळी, ही वेळ आहे सांजेच्या पारी या कार्यक्रमाची. शनिवार आहे तेव्हा नाट्यसंगीताचा आनंद घेणार आहोत. आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे. 8657661071 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 45151 आणि 45151 33 हे आहेत आपले फोन नंबर.

0: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी

4:19 होत आहेत मंडळी, आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. एक सदाबहार प्रसन्न खेळकर असं संगीत नाटक ज्यात सौती मत्सरातून निर्माण झालेले भाव आपल्याला बघायला मिळतात. नारद मुनींची नेमकी भूमिका काय आहे हे ठरवता ठरवता प्रत्येक वेळी एक वेगळंच वळण मिळतं आणि काहीतरी वेगळं घडतं. हे कथानक श्रीकृष्णाच्या चरित्रातील एक लोकप्रिय अशा प्रसंगावर आधारलेलं आहे. ऐकूया त्याच नाटकातली काही पदं.

नारद हा कथानकातील सूत्रधार असल्यामुळे संगीताचं वातावरण आपल्याला या नाटकात बघायला मिळतं. श्रीधर कवींच्या हरिविजय या ग्रंथातून हे कथानक घेतलंय. हलक्या फुलक्या विनोद प्रचूर आणि सुबोध घरगुती संवादातून हे नाटक हळूहळू खुलत जातं.

या नाटकातली गाजलेली कर्णमधूर पदं ज्याचा आज आपण आनंद घेतो आहोत आणि नक्कीच आपलाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. 4:30 होत आहेत, आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे सांजेच्या पारी. मी आहे रश्मी महाम्रे आपल्याबरोबर. 8675766107 हा आहे आपला व्हॉट्सअप क्रमांक. 4515 4132 आणि 4515 4133 हे आहेत आपले फोन नंबर.

नाटकाची कथा ही श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातील सौती मत्सरावर आधारलेली. सत्यभामेला तिच्या सौंदर्याचा आणि वैभवाचा गर्व असतो आणि तो उतरवण्यासाठी तिला शुद्ध भक्तीचं महत्त्व पटवून देण्यासाठी श्रीकृष्ण नारद मुनींच्या मदतीने एक नाट्य घडवून आणतात. आणि मग त्यात निर्माण होणारी जी काही भांडणं असतील किंवा एकमेकांची कुरबूर असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला या नाटकात बघायला मिळतात. नारद मुनींचं जे काही काम असतं ते सगळं ते व्यवस्थितपणे पार पाडतात आणि सत्यभामेचा जो काही अल्लडपणा आहे किंवा तिला जो वाटणारा गर्व आहे साध्या पारिजातकांच्या फुलांमुळे निर्माण झालेला सवती मत्सर असेल या सगळ्याच गोष्टी बघताना हे नाटक अधिक प्रभावी वाटत जातं.

0: अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. मंगलापाई पापडी वसईहून फिरोज चिंगणपुरिया, श्रीपाद जोशी, बागेश पाटील यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे अशोक पाटील वरळीहून संदेश पाठवत आहेत. किशोर पेडणेकर, प्रिया फाटक बेळगावहून कार्यक्रम आवडल्याचं कळवत आहेत. श्यामसुंदर तहसील गोवाहून आपल्या संपर्कात आहेत. तर काही मंडळींनी आपलं नाव लिहिलेलं नाही आहे. सुनील स्वप्नील जोशी रत्नागिरीहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. अजय साखरे इंदोरहून संदेश पाठवत आहेत. शुभलक्ष्मी मस्तकार, पंकज मोहोड, के राघव कुमार, विठ्ठल मसलेकर, स्मिता आणि विवेक नेवाळकर यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. विनया आणि शरद देसाई पुण्यावरून आपल्या संपर्कात आहेत. आपणही या कार्यक्रमात नक्की सहभागी होऊ शकता. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे.
1: गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद. मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान

0: मांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
2: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी देश की जनता के साथ संवाद करेंगे रविवार 11 बजे से मन की बात कार्यक्रम में. आकाशवाणी के सभी केंद्रों से और दूरदर्शन पर इस कार्यक्रम का एक ही समय पर प्रसारण किया जाएगा.

0: नमस्कार, मी अशोक पत्की। सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबोवर।
1: तर मंडळी, हे नाटक आपल्याला काय सांगतं? पारिजातकाच्या फुलामुळे निर्माण झालेला सवती मत्सर किंवा होणारं भांडण? नाही, कृष्णाचं दान सत्यभामा करायला तयार होते जेणेकरून जन्मोजन्मी आपल्याला हाच पती मिळेल, पण तो परत हवा असेल तर कृष्णाची भारंभार सुवर्ण तुला करण्याची अट नारद मुनी घालतात। आणि मग कितीही सुवर्ण घातलं तरी कृष्णाचं पारडं मात्र हलत नाही। नाटकाचा शेवट मात्र थोडासा वेगळ्या तऱ्हेने होतो। सत्यभामा आणि रुक्मिणीला प्रबोधात्मक उपदेश करण्यासाठी राधा येते आणि शुद्ध भक्तीच्या महिमेचं प्रतीक म्हणून तुळशीचं एक पान सुवर्णाच्या पारड्यात घालायला सांगते। त्या भक्तीनी कृष्णाची तुला पूर्ण होते। शुद्ध भक्तीचा महिमा किती महत्त्वाचा आहे हे खरं तर सांगण्याचा उदात्त हेतू हे नाटक करतं आणि म्हणून आपल्याला ते अधिक भावतं। त्यातून सांगण्याचा जो संदेश आहे तो खूप महत्त्वाचा आहे।

आमचा कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा. ईमेलचं माध्यम आहे, संदेश पाठवू शकता, व्हॉट्सअप आपल्याकडे आहे. तुमच्या अभिप्राय आणि तुमच्या सूचना याची नेहमीच आम्ही वाट बघत असतो.

0: नमस्कार, मी अशोक पत्नी। सप्तसुरांनी सजलेले सप्तरंगी कार्यक्रम ऐकत रहा FM रेनबो वर।
1: उदय कुलकर्णी नाशिक रोडहून आपल्या संपर्कात आहेत प्राची शिंदे, दत्तात्रय अडत।

वेळा पुरवून रजनीकांत पाटील वाडवणहून संदेश पाठवत आहेत. विनंती ठाकूर यांनीही कार्यक्रमात सहभाग होऊन कार्यक्रम सुंदर असल्याचं सांगितलंय. आणि काही नाट्यगीतं आहेत आपल्याबरोबर आणि त्याचबरोबर आजचा हा कार्यक्रम इथेच संपवण्याची. मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत। त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशेल्स इथं पोहोचले। सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून ते सहभागी होणार आहेत। या दौऱ्यात प्रधानमंत्री सेशेल्सच्या राष्ट्रीय सभेला संबोधित करतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत। आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे। राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे। अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्यापाठोपाठ नागपूर विभागात 30.57%, कोकण विभागात 27.72%, नाशिक विभागात 24.84%, छत्रपती संभाजीनगर विभागात 24.52% आणि पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे। पक्षांतर करणाऱ्या खासदारांना आणि भाजपलाही जाब विचारा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यवतमाळमध्ये केलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे दौऱ्यावर आहेत। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: दिस
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली। भिवंडी पोलिसांची तिघांना अटक। विरोधकांची चौकशीची मागणी। पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर उद्धव ठाकरे यांची यवतमाळच्या सभेत जोरदार टीका। शहीद जवानांच्या कुटुंबियांना मुद्रांक शुल्कातून पूर्ण दिलासा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। आणि नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा करवाढ नसलेला 6,202.99 कोटी रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प सादर। आता सविस्तर बातम्या। राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची टीईटी परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आज ही माहिती दिली। भिवंडी इथल्या काही जणांकडे या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची माहिती मिळाल्यानं भिवंडी पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे। प्राथमिक तपासात आरोपी दिल्लीहून टीईटी परीक्षेचे प्रश्नपत्र घेऊन भिवंडीत आले होते आणि ते सुमारे 1.5 कोटी रुपयात विकण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे। राज्यभरातील 1,028 केंद्रांवर उद्या आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता टीईटी पुढे ढकलण्यात आली असून ही परीक्षा प्रक्रिया पारदर्शकतेत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आलं। दरम्यान टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। भाजपा सरकारला कोणतीही परीक्षा पेपरफुटीशिवाय घेता येत नसल्याचा आरोप करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। अन्यथा तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला। पेपरफुटीमागील रॅकेट आणि त्याला मिळणारं कथित राजकीय संरक्षण उघड करण्याची गरज असल्याचं सपकाळ यांनी म्हटलं आहे। यवतमाळ इथं आयोजित जाहीर सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट भाजपा आणि पक्षांतर केलेले खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली। पक्षांतरापूर्वी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सभेत दाखवत त्यांनी संजय देशमुख यांनी जनादेशाशी गद्दारी केल्याचा आरोप केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत पक्ष आणि चिन्ह हिरावून घेतले तरी शिवसेना खंबीरपणे उभी असल्याचा दावा त्यांनी केला। जोपर्यंत शिवसैनिक माझ्यासोबत आहे तोपर्यंत कुणीही कितीही प्रयत्न केले तरी शिवसेना संपवू शकत नाही असंही ठाकरे यांनी भाषणाच्या शेवटी स्पष्ट केलं
1: की जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही। जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपवू शकणार नाही आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही एवढं एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो। जय हिंद जय महाराष्ट्र।
0: विकास निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले। राम मंदिर शेतकरी पीक विमा आणि संविधानाच्या मुद्द्यांवरूनही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली। राम मंदिरातील देणग्यांचा हिशोब जाहीर करण्याची मागणी करत या विषयावर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला। शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत सरकारला जाब विचारण्याचं आवाहन त्यांनी केलं। सभेच्या शेवटी गद्दारी करणाऱ्यांना आगामी काळात जनतेनं जाब विचारावा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल दिल्लीतील राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मोठी स्वप्न पाहून शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरक संदेश मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला। जिल्हा वार्षिक आदिवासी योजनेअंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागडच्या शासकीय आश्रम

0: शाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरून मन की बातच्या 135 भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहे. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, युट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून मन की बात ऐकता येणार आहे. हरियाणातील रेल्वे रुळांवरून आज देशातली पहिली हायड्रोजन रेल्वे यशस्वीरित्या धावली आहे. भारतीय रेल्वेनं आज देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली. या चाचणी दरम्यान प्रामुख्यानं रेल्वेच्या आपत्कालीन ब्रेक यंत्रणेचं अंतर आणि वेगातील संतुलन या तांत्रिक बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. MSME क्षेत्र देशातल्या नवउद्योजकांच्या पहिल्या पिढीच्या धाडसाचं प्रतिनिधित्व करत असल्याचं त्यांनी सांगितलं. हे क्षेत्राची उत्पादन उच्च गुणवत्ता बाळगत देशाच्या एकूण निर्यातीत सुमारे 50% योगदान देतं असंही ते म्हणाले. उत्पादन आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी नवउद्योजकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शहीद जवान आणि अधिकाऱ्यांच्या वीरपत्नी, वीरमाता तसंच कायदेशीर वारसादारांना शासकीय शेतजमिनीच्या हस्तांतरणाच्या वेळी मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं मंजूर केला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
2: परवाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता वीरमाता, वीरपत्नी आणि शहीद कर्मचारी अधिकाऱ्यांच्या परिवारातील कुठल्याही वारसदारांना कॅम्प ड्युटी लागणार नाही, मुद्रांक शुल्क लागणार नाही.
0: या निर्णयामुळे शहीदांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून यापूर्वी त्यांनाही मुद्रांक शुल्क भरावं लागत होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी विमानानं प्रवास करण्याचा आदर्श घालून दिल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनीही त्याच पद्धतीनं प्रवास केल्याचं बावनकुळे यांनी स्वागत केलं. विमान प्रवासादरम्यान प्रत्येक वेळी राजकीय चर्चा होतेच असं नाही असं ते म्हणाले. नागपूर महानगरपालिकेचा वर्ष 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा 6,202.99 कोटी शिल्की अर्थसंकल्प स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांनी आज महापौर नीता ठाकरे यांच्याकडे सादर केला. या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणताही नवीन कर न लावता विकासकामांवर भर देण्यात आला आहे. नाग नदी प्रदूषण मुक्तीसाठी कर्जरोख्यांद्वारे 200 कोटी उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येक नगरसेवकाला प्रभाग विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्यात येणार असून 200 क्रीडांगणांच्या विकासाचं उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. याशिवाय पे अँड पार्क योजना, महापौर माहेर योजना, स्मार्ट प्रभाग, बुनकर आणि मारबत महोत्सव तसंच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शताब्दी संग्रहालय उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. महापौर हर्ष मुस्कान योजना, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, 12 नव्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी आणि 12 मनपा शाळांच्या पुनर्बांधणीवरही भर देण्यात आलाय. पर्यटनाला चालना देण्यासाठी #VisitNagpur पुस्तिका, अनुभव केंद्र, अत्याधुनिक मत्स्यालय आणि स्टार्टअप इन्क्युबेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात आहे. महालातील गडकरीवाडा इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात उद्या रविवारी 28 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत जनसंपर्क कार्यक्रम होईल. यावेळेत मंत्री महोदय नागरिकांची निवेदनं स्वीकारतील, नागरिकांनी व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरूपात आणाव्या असं आवाहन करण्यात आलंय. अमरावती, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि कोल्हापूर इथं सारथीची विभागीय केंद्र, विद्यार्थी वसतिगृह आणि प्रशिक्षण सुविधा उभारण्याचं काम सुरू असून पुढील वर्षभरात ही कामं पूर्ण होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे पुण्यात काल आयोजित विविध स्पर्धा परीक्षात यश संपादन केलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. हवामान. येत्या काही तासात नागपूर जिल्ह्यासाठी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलाय. याशिवाय वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यवृष्टीचा येलो अलर्ट, तर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यभरात उद्या होणारी शिक्षक पात्रतेसाठीची TET परीक्षा पेपरफुटीमुळे पुढे ढकलली. भिवंडी पोलिसांची तिघांना अटक. विरोधकांची

आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या तिघांना अटक. टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून शेवटच्या आठवड्यात तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणीसाठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे. या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर या प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे. याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधी.

0: व्यक्तीकडून।
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे TET प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत। यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे। त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत। आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली।
2: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे ते जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते।
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असं दुधे यांनी सांगितलं। ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत। तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले। TET परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न TET प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते, अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली।
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल।
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती। पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल, असं भुसे यांनी सांगितलं। सातत्यानं विविध परीक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली।
4: नीट पेपर फुटले असेल, TET असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही।
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल, असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे।
0: राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि छोट्या अशा सर्व धरणांमध्ये आज सकाळपर्यंत सरासरी 22.73% उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे। गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 42.16% होता। महसूल विभागनिहाय पाहता अमरावती विभागात सर्वाधिक 38.11% पाणीसाठा असून त्याखालोखाल नागपूर, कोकण, नाशिक, छत्रपती संभाजीनगर विभागाचा क्रमांक लागतो। पुणे विभागात सर्वात कमी 13.46% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचं शासनानं सांगितलं आहे। रायगडावर पिण्यासाठी पुरेसं पाणी उपलब्ध व्हावं यासाठीच्या योजनेला मंजुरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। रायगडावर आज तिथीप्रमाणे 353 शिवराज्याभिषेक सोहळा झाला। या सोहळ्याला शिंदे उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते। रायगड हा केवळ दगडांनी बांधलेला किल्ला नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा कणा आहे, असंही ते यावेळी म्हणाले। मंत्री भरत गोगावले, स्थानिक आयोजक आणि हजारो शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित होते। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातला दौरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजपासून सुरू केला। निवडून आल्यावर पक्षांतर केलेल्या खासदारांना आणि भाजपालाही जाब विचारा, असं आवाहन ठाकरे यांनी यवतमाळ इथल्या सभेत केलं। दरम्यान, तुमचं स्वातंत्र्य कोणाला हिरावू देऊ नका, पुढची निवडणूक होईल तेव्हा आपल्याच पक्षाचं

उमेदवार निवडून द्या असं आवाहनही त्यांनी केलं. वाशिममध्ये झालेल्या सभेत त्यांनी पक्षाशी प्रतारणा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशारा दिला. याच सभेतून उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम मतदारसंघातून डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या उमेदवारीची घोषणा केली. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी केलं. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी केलं. बारामती इथं खेत बचाओ अभियान अंतर्गत आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा दरात सुधारणा झाली असून कांद्याचा दर सरासरी प्रतिक्विंटल 3,000 रुपयांपुढे गेला आहे. पूर्व आशियाई देशांकडून वाढलेली मागणी आणि विविध राज्यातून होत असलेली खरेदी यामुळे लासलगाव पिंपळगाव बसवंत सारख्या प्रमुख बाजारपेठांसह अन्य बाजार समित्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी मंडळ अधिकारी आणि तलाठ्याला निलंबित केलं आहे. तसंच तहसीलदाराच्या निलंबन करण्याचा प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. गुरुवारी देसाईगंज तालुक्यातल्या कोंढाळा इथं सिंड्राई रेती घाटावर अवैध रेती उपसा सुरू असताना लोडरखाली दबून एका मजुराचा मृत्यू झाला होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी 35,20,000 प्रतिबंधित गुटखा आणि कंटेनर जप्त केला. या प्रकरणी राजस्थानच्या 22 वर्षीय चालकाला अटक करण्यात आली. राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून सुरतहून विजयवाड्याकडे जाणारा कंटेनर जप्त करत पोलिसांनी ही कारवाई केली. लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यामधल्या शिवपूर गावात आज महिला आणि ग्रामस्थांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची तोडफोड करून आग लावली. अवैध दारू विक्री करणाऱ्या ढाब्याची पोलिसांकडे वारंवार तक्रार करूनही ते दखल घेत नसल्यानं ही तोडफोड केल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. पोलिओमुक्त महाराष्ट्राचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्व पालकांनी उद्या आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. येत्या 2 दिवसात कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहील. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे वाहतील आणि जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 जणांना अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत यंदा राज्यातल्या धरणांमध्ये निम्मा पाणी साठा. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघातल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला सुरुवात. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। टीईटीचा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द। परराज्यातल्या तिघांना अटक। टीईटी पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न। निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी। सेशल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बात द्वारे देशवासियांशी संवाद साधणार। टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे। या प्रकरणी मकोका लावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। तर या प्रकरणाची तत्काळ निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसनं दिला आहे। याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या काही व्यक्तींकडे टीईटीच्या प्रश्नपत्रिकेतले काही प्रश्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी आज पहाटे धाड टाकून चौकशी केली। या व्यक्तींकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये आणि उद्या होणाऱ्या परीक्षेतले प्रश्न समान असल्याचं आढळून आलं। राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिल्यावर भिवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे। राजीव शॉ, आकाश कुमार आणि धीरज सिंह अशी आरोपींची नावं आहेत। यातले राजीव आणि आकाश हे बिहारचे तर धीरज सिंह हा हरियाणाचा रहिवासी आहे। त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम आणि टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे 4 संच जप्त करण्यात आले आहेत। आरोपी भिवंडीत कोणाच्या संपर्कात होते, या प्रकरणात कोणत्या शैक्षणिक संस्था किंवा स्थानिक एजंटचा सहभाग आहे का, तसंच या संपूर्ण नेटवर्कचा सूत्रधार कोण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी बातमीदारांना दिली।
2: 1.5 करोड रुपये त्यांची अपेक्षा होती, तेवढी मागणी केली होती। त्यानंतर त्यांच्या सिस्टम प्रमाणे त्यांचे जे काही विकत घेणारे आहेत त्यांना विकणार आणि नंतर ते खाली जे शिक्षक कॅन्डिडेट आहेत त्यांना विविध रकमामध्ये पेपर देऊन ते विकणार होते।
1: या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपायुक्त पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। या पथकात 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर 20 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असं दुधे यांनी सांगितलं। ही पथकं विविध ठिकाणी रवाना झाली आहेत। तपासात जे निष्पन्न होईल त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले। टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। आरोपींकडून जप्त केलेल्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न टीईटी प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांशी जुळत होते अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। या प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली।
3: माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल।
1: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिषदेनं खबरदारी घेतली होती। पेपर कसा फुटला हे चौकशीनंतर स्पष्ट होईल असं भुसे यांनी सांगितलं। सातत्यानं विविध पक्षांचे पेपर फुटणं हे सरकारचं अपयश असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईलही, पण असे प्रकार वारंवार होणं कधी बंद होणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सरकारला विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी देणं घेणं नाही अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली।
4: नीट पेपर फुटले असेल, टीईटी असेल, पोलीस रिक्रुटमेंट असेल, यामध्ये सरकारची भूमिका काय? सरकारला या साध्या परीक्षा व्यवस्थित घेता येत नाही म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही।
1: या परीक्षेसाठी यंदा 4,28,122 परीक्षार्थी बसले होते। परीक्षेची आगामी तारीख लवकरच वेबसाईटवर जाहीर केली जाईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं जाहीर केलं आहे।
0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कर्जमुक्तीची रक्कम पात्र शेतकऱ्यांना थेट कर्ज खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं प्रशासनानं जाहीर केलं आहे। कर्ज खात्याच्या माहितीत किंवा बँक तपशिलात काही तांत्रिक त्रुटी असल्यास शेतकऱ्यांना दाद मागता यावी म्हणून सक्षम तक्रार निवारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिवसीय दौऱ्यासाठी सेशल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं दाखल झाले. सेशल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांचे आभार मानले. सेशल्स हा भारताचा महत्वपूर्ण सागरी भागीदार आणि हिंद महासागर क्षेत्रातला घनिष्ठ मित्र आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. आपल्या भेटीमुळे नागरिकांच्या कल्याणासाठी दोन्ही देशातलं सहकार्य वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. सेशल्सच्या 50व्या स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा बहुमान मिळालेले ते पहिले भारतीय नेते आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बातच्या 135व्या भागातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, यूट्यूब वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरून मन की बात ऐकता येणार आहे. राम मंदिर देणग्यांच्या कथित अपहार केल्याप्रकरणी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे महासचिव चंपत राय आणि सदस्य अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले असल्याची माहिती विश्वस्त मंडळानं दिली आहे. या राजीनाम्यांवर 11 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचंही विश्वस्त मंडळानं कळवलं आहे. देणग्यांशी संबंधित आरोपांची निष्पक्ष चौकशी केली जाईल असं आश्वासनही विश्वस्त मंडळानं दिलं आहे. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमधील कथित गैरव्यवहारावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रामाला भाजपापासून मुक्त करण्याच्या चळवळीचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल.

असंही ते यावेळी म्हणाले. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. या घटनेतल्या 2 गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे तर 4 बैहर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बैहर आणि घडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अफगाणिस्तानच्या ईशान्य भागाला आज 6.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार यात जीवितहानीचं वृत्त नाही. या भूकंपाचं केंद्र 215 किलोमीटर भूगर्भात असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्थेनं म्हटलं आहे. दिल्ली आणि जम्मू काश्मीरमधल्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. इराणने आपल्यावर पुन्हा ड्रोन हल्ला केल्याचा बहारीननं आरोप केला आहे. बहारीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून हा आरोप केला, मात्र त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांबाबतचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत. मात्र या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही बहारीननं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेने इराणच्या दक्षिण किनारपट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण बहारीनमधल्या अमेरिकेच्या लष्कराशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य करून हा हल्ला केल्याचं इराणच्या लष्करानं म्हटलं आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांची सनद आणि दोन्ही देशांमधील युद्ध संपुष्टात आणण्याच्या कराराचं उल्लंघन आहे असा दावाही इराणनं केला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून काल अमेरिकेनं इराणवर हल्ले केले, त्यानंतर इराणनं हा हल्ला केला होता. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीनं बहारीनवरच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. हा हल्ला बहारीनच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून यामुळे सुरक्षा आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक बँकेनं बांगलादेशसाठी 110 कोटी डॉलर्सच्या आपत्कालीन वित्त पुरवठ्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशमध्ये सध्या इंधन आणि खत दरवाढीमुळे आर्थिक अस्थिरता आणि अन्न सुरक्षेविषयी वाढती चिंता आहे. या पॅकेजमध्ये खतांची आयात आणि तांदळाच्या उत्पन्नाला पाठबळ देण्यासाठी 30 कोटी डॉलर्सचा समावेश, तर रोग सहाय्य, जीवनावश्यक वस्तू, आवश्यक वीज पुरवठा आणि आपत्कालीन खर्चासाठी 71.30 कोटी डॉलर्स राखून ठेवण्यात आले आहेत. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज अमेरिकेत पनामा आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. त्याशिवाय क्रोएशिया आणि घाना यांच्यातही सामना होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या देविका सिहा, किदांबी श्रीकांत आणि रौनक चौहाननं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचं सामर्थ्य MSME अर्थात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या योगदानावर अवलंबून आहे असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं. MSME दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. TET चा पेपर भिवंडीत फुटल्यानं उद्या होणारी परीक्षा रद्द. परराज्यातल्या 3 अटक. TET पेपर फुटी प्रकरणी मकोका लावण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. निष्पक्ष चौकशीची विरोधकांची मागणी. सेशेल्स दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातद्वारे देशवासियांशी संवाद साधणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्या सोबत मी रश्मी वारंग आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार।

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

बाबूजींचा स्वर FM रेनबोवर आणि वंदन कार्यक्रमात आपण भेटलो आहोत मंडळी. नेहमीप्रमाणेच वळणार आहोत आपल्या मालिकेकडे, ज्यात आपण नदी आणि त्या नदीचा प्राचीन पौराणिक संदर्भ याच्याबद्दल बोलत असतो. आज ज्या नदीबद्दल मी बोलणार आहे ती आहे कोसी नदी. उगम नेपाळमधल्या हिमालय पर्वतरांगांमध्ये होतो आणि मग बिहारच्या मार्गे ही नदी भारतात प्रवेश करते. पण या नदीला जो वारंवार पूर येतो आणि त्यामुळे बिहारमध्ये जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे तिला बिहारचं दुःख किंवा बिहारचा शोक असं म्हटलं जातं. ही नदी जी आहे तिच्या भौगोलिक स्वरूपांचा खूप अभ्यास केलेला आहे आणि त्यात असं दिसून येतं की गेल्या 250 वर्षात 120 किलोमीटर पर्यंतचा आपला पूर्ण प्रवाह तिने बदललेला आहे आणि हिमालयातनं सगळ्या प्रकारचा गाळ ती वाहून आणते आणि उत्तर भारत असेल किंवा बिहार असेल तर तिथल्या मैदानी प्रदेशातनं वाहताना ही नदी त्या संपूर्ण प्रदेशाला सुपीक बनवते आणि नेपाळ आणि भारत दोन्ही देशांनी त्याच्यावर या नदीवर धरणं बांधलेली आहेत. आता या नदीचा जर आपण प्राचीन संबंध किंवा संदर्भ पाहायला गेलो तर आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्ये या नदीचा उल्लेख कौशिकी या नावाने आढळतो आणि त्या कौशिकीचा अपभ्रंश म्हणजे कोशी किंवा कोसी नदी असं म्हटलं जातं की ऋषी विश्वामित्र यांनी याच नदीच्या तीरावर ऋषीपद प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती. ते कुशिक ऋषींचे शिष्य होते आणि त्यामुळे त्यांना ऋग्वेदामध्ये कौशिक असंही म्हटलं गेलेलं आहे. 7 उपनद्यांच्या संगमामधनं सप्तकोशी नदी निर्माण होते आणि ह्या सगळ्या संदर्भाचा विचार केल्यानंतर तिला जे असलेलं प्राचीन महत्त्व आहे. महाभारतात सुद्धा कौशिकी या नावाने तिचा उल्लेख आढळतो. अशा या प्राचीन नदीबद्दल आपण जाणून घेतलं वंदन कार्यक्रमाच्या निमित्ताने. आपण ऐकताय हा कार्यक्रम FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

नमस्कार, मी शंतनू मोघे। दिवसाची प्रसन्न सुरुवात सकारात्मकतेची सुंदर साथ देणारी आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर ऐकत रहा, आनंद घेत रहा।

आपण अजून एक मालिका सुरू केलेली आहे ज्यात आपण वेगवेगळ्या ज्या परिक्रमा आपल्या भारतभरामधल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा परिक्रमा तर त्यांच्याबद्दल बोलत असतो. आणि आज ज्या परिक्रमेबद्दल आपल्याला सांगणार आहे मी ही आहे कुरुक्षेत्र परिक्रमा. कुरुक्षेत्र परिक्रमा किंवा 48 कोस परिक्रमा असं सुद्धा हिला म्हटलं जातं. आणि ही एक पौराणिक धार्मिक यात्रा आहे असं म्हणू शकतो आपण. काय आहे नेमकं, नावातच बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला स्पष्ट होतात. कुरुक्षेत्र महाभारताशी संबंधित वेगवेगळ्या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी ही परिक्रमा केली जाते. आणि ते जे ठिकाण आहे ते धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. या परिक्रमेचं मुख्य वैशिष्ट्य जे आहे, साधारणपणे ही परिक्रमा 48 कोसांची म्हणजे सुमारे जर बघायला गेलो तर 150 किलोमीटर या परिघाची असते. आणि हरियाणाच्या 5 भागांमध्ये पसरलेली ही परिक्रमा आहे. कुरुक्षेत्र, कैथल, करनाल, जिंद आणि पानिपत अशा या 5 ठिकाणांमध्ये भटकंती होते या जिल्ह्यांमध्ये. आणि वेगवेगळ्या ठिकाणांना, जिथे विशेष करून जी ठिकाणं महाभारताशी जोडलेली आहेत त्या ठिकाणांची ही परिक्रमा आहे. त्यात मग ज्योतिसार म्हणजे जिथे गीता सांगितली भगवान श्रीकृष्णांनी असं ठिकाण, ब्रह्म सरोवर, भद्रकाली मंदिर, स्थानेश्वर महादेव आणि कुरुक्षेत्राच्या 4 दिशांचे रक्षक यक्ष यांचा समावेश या संपूर्ण परिक्रमेमध्ये होतो. आणि साधारणपणे 4 ते 6 दिवसांचा कालावधी ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागताना दिसतो. त्याच्यासोबतच एक छोटी 8 कोस परिक्रमासुद्धा आहे ज्याच्यामध्ये 8 कोसाच्याच भोवती छोटी परिक्रमासुद्धा अनेक मंडळी करतात. आणि त्यात मुख्य स्थानिक मंदिरं आणि तीर्थक्षेत्र यांचा समावेश झालेला दिसतो. तर अशी ही कुरुक्षेत्र परिक्रमा 48 कोस परिक्रमा, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतलं वंदन कार्यक्रमामध्ये.

नमस्कार, मी मोहन जोशी. अवीट गोडीची जुनी मराठी गाणी आणि आजच्या काळातील नवीन मराठी गाणी, सोबतीला नवे विचार, सकारात्मक गप्पा, यासाठी ऐकत राहा FM रेनबो